0: कलो में मेरा वो रुपया की भी कस तो शना दे
1: आर में घोसा टिका लड़ंगड़ एक बेर दो को पता कंपेयर में नो नस्लो
2: फिलनी
3: अहन नटक को न फुल्ला ता कोरे मगे
2: ಲಾಕನ್ ನುಕ್ಕಿದ್ದೇನೆ. ಆರೆ ಪುರುವಾದಿ
1: ಬಲ್ಲ ಬಲ್ಲ ಕೇಣೆತ್ತ ತೇವಳಣಿ ಆದೆ
0: ಬಲ ಬಲ ಇದ್ದ ಕೇಣೆ ಮಿತಿ ಫೀಲಣಿ ಮಾಡುಕೋ ಬಲ
1: ಕಮಟ್ಟ ಕಾಪುಲ ಸಾಬಂದ ಸಾಬಂದ ಸಾಬಂದ.